पातशाह नानक सच ध्यान सच जो मर जमे सो कच न कच महला पहला वड्डी वड्याई जा वड्डा नाउ वड्डी वड्याई जा सच न्याउ वड्डी वड्याई जा निश्चल थाउ वड्डी वड्याई जाने आलाउ वड्डी वड्याई बुझै सब पहाउ वड्डी वड्याई जा पुछ ना दात वड्डी वड्याई।

एक कर्म धर्म ना होए संजम जाम ना एक पछाणी वक्त सुहावा सदा तेरा अमृत तेरी बाणी हौ बलिहारी साचे नावे राज तेरा कब हो ना जावे राजो ता तेरा सदा निहचल एहो कब हो ना जावे चाकर ता तेरा सोए होवे जोए सहज समावे दुश्मन ता दुख ना लगे मूले पाप नेड़ ना आवे हौ बलिहारी सदा हुआ एक तेरा नावे जुगह जुगंतर भगत तुम्हारे।

था पद कीन्है, राम नाम सुख होई, त्रै गुण सब तेरे, तू आपे करता, जो तू करहै सो होई।

गुरमुख गावे गुरमुख बूजे, गुरमुख शब्द बिचारी, जियो पिंड सब गुरते उपजे, गुरमुख कारज सुवारी, मनमुख अंधा अंध कमावे, दिख खटे संसारी, माया मोहे सदा दुख पाए, बिन गुर अत प्यारी, सोई सेवक जे सतगुर सेवे, चाले सतगुर पहाई, साचा शब्द सिफत है साची,

जा हर पाया हर कामन मन पानी अन दिन गुण गावे नित साचे कथे अकथ कहानी जुग चारे साचा एको वरतै बिन गुर किने ना पाया नानक रंग रवै रंग राती जिन हर सेती चित लाया कामन मन सोहिलड़ा साजन मिले प्यारे राम गुरमति मन निर्मल होआ हर राखिया उर तारे राम हर राखिया।

राम सुरत मत चतुराई तेरी तू जनाई जाना राम सोई जाने सोई पछाने जाको नदर सरम दे मन मुख भूली बहुती राही हाथी माया फंदे ठाकुर पाणी सा गुणवंती तिन्ही।

अहं जाय दर्शन पावत हे राच्यो नाथ हे सहाई संतना अब चरण गहे रहाउ। आहे मन अवर ना पावे चरनावे चरनावे उलझियो अलम करंद कमल जियो अन रस नहीं चाहे एक हर लाहे अन ते टूटी है रिख ते छूटी है मन हर रस घूटी है